0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 60 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें।
1: ಇದೀಗ ಉಲ್ಲಾಸ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನರಹಳ್ಳಿ ಬಾಲಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯ ಅವರು ರಚಿಸಿರುವ ಭಾವಗೀತೆ ಕೇಳೋಣ. ಗೀತೆಗೆ ಸಿ ಅಶ್ವಥ್ ಅವರು ಸಂಗೀತ ಸಂಯೋಜಿಸಿದ್ದಾರೆ. ಬಿಆರ್ ಛಾಯಾ ಹಾಗೂ ಮುದ್ದುಕೃಷ್ಣ ವೈಕೆ ಅವರು ಹಾಡಿದ್ದಾರೆ. ನೀಲವೇ ಸಾಗರ ನೀಲವೇ, ತಿಳಿದವರ್ಯಾರು ನಿನ್ನ ಆಳವ, ನೀಲವೇ ಆಕಾಶ ನೀಲವೇ, ಅರಿತವರ್ಯಾರು ನಿನ್ನ ರೂಪವ.

0: का गायन आपके साथ तबले पर पंडित सातलिंगप्पा देसाई कल्लूर और हारमोनियम पर श्री पंचाक्षरी हिरेमठ साथ दे रहे थे
1: That was Rag Bageshri. With that, we come to the end of tonight's Ravi Vasariya Akhila Bharatiya Sangeet Sabha, in which you were listening to a vocal recital by Shri Kumar Maradur. He was accompanied on the tabla by Pandit Satlingappa Desai Kallur and on the harmonium by Shri Panchakshari Hiremath.
0: Yaha karikram Akashwani ke Dharwad Kendra mein रिकॉर्ड किया गया और आकाशवाणी के दिल्ली केंद्र से प्रसारित किया गया
1: दिस प्रोग्राम वाज अर्लियर रिकॉर्डेड एट आकाशवाणी धारवाड एंड रिलेड फ्रॉम आकाशवाणी दिल्ली ये आकाशवाणी दिल्ली का
2: आकाशवाणी चित्रदुर्ग ಇದುವರೆಗೂ ನಿಲಯದಿಂದ ಪ್ರಸಾರವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು 102.6 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ಗಳಲ್ಲಿ ಕೇಳಿದಿರಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಇಂದಿನ ಚಂದ್ರವಳ್ಳಿ ಪ್ರಸಾರ ಕಾರ್ಯ ಮುಕ್ತಾಯವಾಯಿತು ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಪ್ರಸಾರ ಕಾರ್ಯವು ನಾಳಿನ ದುರ್ಗೋದಯ ಪ್ರಸಾರದೊಂದಿಗೆ ಪ್ರಾರಂಭಗೊಳ್ಳುತ್ತದೆ ನಮಸ್ಕಾರ ಜೈ ಹಿಂದ್